ಬಹಸಿ ಭಟುರ್ವಾಗಿ ವಾ. ಆದಿಗುರು ಭಗವಾನ್ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಜಿ ಭಗವಾನ್ ಶಿವ ಕಿ ಮಹಿಮಾ ಕಾ ವರ್ಣನ್ ಕರ್ತೆ ಹೇ. ಬಹುತ್ ಲೋಕ ಕಹತೆ ಹೇ ಕಿ ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಬಚ್ಚೋ ಕೋ ನಹಿ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೇ. ಬಹುತ್ ಲೋಕ ಯೇ ಕಹತೆ ಹೇ ಕಿ ವೇದಾಂತ ಶ್ರವಣ ಬೂಢೆ ಹೋನೆ ಪರ್ ಹಿ ಕರ್ನಿ ಚಾಹಿಯೇ. ಬಹುತ್ ಲೋಕ ಕಹತೆ ಹೇ ಕಿ ವೇದಾಂತ ತೋ ಸನ್ಯಾಸಿಯೋ ಕಾ ವಿಷಯ ಹೈ, ಉನ್ಕೋ ಉನ್ಕೋ ಜಿಮ್ಮಾ ಲಗಾ ದೋ, ಕಿಸಿ ಕೋ ಕಹೋ ಕಿ ವೇದಾಂತ ಶ್ರವಣ ಕಿಯಾ ಕರೋ, ತೋ ಬೋಲೆ ಮಹಾರಾಜ್ ಹಮ್ ತೋ ಗಿರಸ್ತಿ ಹೈ, ಹಮಾರೇ ತೋ ಬಡಿ ಜಿಮ್ಮೇವಾರಿಯಾ ಹೈ, ಬಹುತ್ ಸೇ ಜಿಮ್ಮೇವಾರಿಯಾ ಹೈ, ಆಪ್ ಲೋಗ್ ಜೈಸೆ ಸನ್ಯಾಸಿ ತೋ ಹೈ ನೀ ಭೈ, ಹಮಸೆ ಕಹತೆ ಹೈ ಲೋಗ್. ತೋ ಯಹಾಂ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಜಿ ಕಲ್ ಕೆ ಶ್ಲೋಕ ಮೇ ಯೇ ಬತಾಯಾ ಥಾ, ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ದೇಹ ಅರ್ಥಾತ್ ಅನ್ನಮಯ ಶರೀರ್ ಸ್ಥೂಲ ಶರೀರ್ ಯೇ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ನಹಿ ಹೈ. ಐಸಾ ನಹಿ ಕಿ ಶಿವ ಕಿ ಪೂಜಾ, ಶಿವ ಕಿ ಭಕ್ತಿ, ಶಿವ ಕಿ ಅರ್ಚನಾ ಕೇವಲ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೀ ಕರೆ, ಐಸಾ ನಹಿ ಹೈ. ಕೋಯಿ ಭಿ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೈ, ಕ್ಯೋಂಕಿ ಶಿವ ಭಕ್ತಿ ಶರೀರ ಸೆ ನಹಿ ಹೃದಯ ಸೆ ಹೋನಿ ಹೈ. ದೇವತಾ ಲೋಗ ಹೀ ಭಗವಾನ್ ಶಿವ ಕಿ ಆರಾಧನಾ ಕರ್ತೆ ಥೆ, ಐಸಿ ಬಾತ್ ನಹಿ ಹೈ. ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ದೇವತಾ ಬನ್ನೆ ಕಿ ಜರೂರತ್ ನಹಿ ಹೈ. ರಾಕ್ಷಸ ಹೋಕರ್ ಭಿ ಭಗವಾನ್ ಶಿವ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕಿ ಜಾ ಸಕ್ತಿ ಹೈ, ಬಸರ್ತೆ ಶರೀರ ಭಲೆ ಹಿ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ಹೋ, ಹೃದಯ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ನ ಹೋ. ಯಾ ಸಮಝೆ, ಕೈ ಬಾರ ಶರೀರ ಮನುಷ್ಯ ಕಾ ಹೋತಾ ಔರ್ ಹೃದಯ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ಹೋತಾ ಹೈ, ಹೋತಾ ಹೈ ಕಿ ನಹಿ, ಉಲ್ಟಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ. ಸಂಸಾರ ಮೇ ಐಸೆ ಬಹುತ್ ಆಜಕಲ್ ತೋ ಮುಜೆ ಲಗ್ತಾ ಹೈ ಸಾರೆ ರಾಕ್ಷಸ ಮರ್ ಮರ್ ಕೆ ಅಭಿ ಮನುಷ್ಯ ಹೋಕರ್ ಪೈದಾ ಹೋ ರಹೆ ಹೈ, ಕ್ಯೋಂಕಿ ಹೃದಯ ಉನ್ಕಾ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ಹೈ, ದಿಖ್ತಾ ಹೈ, ಸಹಿ ಹೈ. ಹೋನಾ ಚಾಹಿಯೇ ಥಾ ಶರೀರ ರಾಕ್ಷಸ ಕಾ ಭಲೆ ಹೋ, ಹೃದಯ ವಿಶುದ್ಧ ಶಿವ ಭಕ್ತಿ ಸೆ ಭರಾ ಹುವಾ ಹೋನಿ ಚಾಹಿಯೇ ಥಾ. ತೋ ಕಲ್ ಕೆ ಶ್ಲೋಕ ಮೇ ಬಡಾ ಜೋರ್ ಲಗಾಯಾ ಗಯಾ, ಪಶು ಹೋ ಜಾವ್ ತೋ ಭಿ ಕೋಯಿ ಫರಕ್ ನಹಿ ಪಡೆಗಾ, ಪಶುವೋ ದ್ವಾರಾ ಶಿವ ಭಕ್ತಿ ಕಿಯೇ ಹುಯೆ ಭಗವತ್ ಭಕ್ತಿ, ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕಿಯೇ ಹುಯೆ ಹಜಾರೋ ಉದಾಹರಣ ಹೈ. ಪಕ್ಷಿ ಹೋಕರ್ ಭಿ ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕಿಯೇ ಹುಯೆ ಹಜಾರೋ ಉದಾಹರಣ ಹಮನೆ ದೇ ದಿಯಾ ಹೈ. ಕೀಟ ಪತಂಗ ಹೋಕರ್ ಭಿ ಭಗವಾನ್ ಕಿ ಭಕ್ತಿ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೋ, ಶರೀರ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಚೀಜ್ ನಹಿ ಹೈ. ಹಮನೆ ಕಲ್ ಸಂಕೇತ ಕರ್ ದಿಯಾ ಥಾ, ಕೋಯಿ ಕಹತೆ ಮಹಾರಾಜ್ ಮಹಿಳಾಯೇ ಸ್ತ್ರೀ ಶಿವಲಿಂಗ ಕಾ ಸ್ಪರ್ಶ ನಾ ಕರೆ. ಅಬ್ ಯೇ ಸರ್ವಥಾ ಮೂರ್ಖತಾ ಕಿ ಬಾತ್ ಹೈ. ಪೃಥ್ವಿ ಶಿವಲಿಂಗ ಹೈ ತೋ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕರೋಗೆ, ಸ್ಪರ್ಶ ನಹಿ ಕರೋಗೆ ತೋ ಕಹಾಂ ಜಾಓಗೆ. ಪೃಥ್ವಿ ಪೂರಿ ಪೃಥ್ವಿ ಶಿವಲಿಂಗ ಹೈ, ಕ್ಯಾ ಕರೋಗೆ ಬೋಲೋ. ತೋ ಸ್ಪರ್ಶ ನ ಕರೆ ಸ್ತ್ರೀ ತೋ ಕಹಾಂ ಖಡೆ ಹೋ ಜಾಯೆ, ಕಹಾಂ ಖಡೆ ಹೋ. ಆಕಾಶ ಸ್ವಯಂ ಶಿವಲಿಂಗ ಹೈ, ಕ್ಯಾ ಕರ್ ಲೋಗೆ ಬೋಲೋ. ಕ್ಯಾ ಶಿವ ಸ್ಪರ್ಶ ನಹಿ ಹೋಗಾ. ತುಮರ್ ಕಸ್ತುಮ್ ಸೋಮ ತುಮಸಿ ಪವನಸ್ತುಮ್ ಉತವಹ ಲಿಜಿ, ಈ ಹಾವಾ ಹೈ ಪವನ್ ಹೈ ಪೂರಾ ಶಿವಲಿಂಗ ಹೈ. ಆಪ್ ಲೋಗ್ ತಿರುಪತಿ ಬಾಲಾಜಿ ತೋ ಬಹುತ್ ಗಯೆ ಹೋಂಗೆ, ಲೇಕಿನ್ ಶ್ರೀಕಾಲ ಹಸ್ತೀಶ್ವರ ಮಹಾದೇವ್ ಕಾ ದರ್ಶನ್ ನಹಿ ಕಿಯಾ ಹೋಗಾ, ಕಿಸಿ ಕೋ ಪತಾ ಹಿ ನಹಿ ಹೈ. ಕ್ಯೋಂಕಿ ತಿರುಪತಿ ಬಾಲಾಜಿ ವಹ ಆಜಕಲ್ ಕೆ ಹಿಸಾಬ್ ಸೆ
वो सभी को पैसा बांटने वाले देवता हैं, खो धान संपत्ति देने वाले देवता हैं। अब श्रीकाल हस्तेश्वर महादेव तो बेचारे फक्कड़ हैं, हैं? इसलिए आप लोग नहीं जाते हो। तिरुपति बालाजी से 40 किलोमीटर चेन्नई की तरफ, मद्रास की सिटी, राजधानी की तरफ 40 किलोमीटर दक्षिण में पड़ता है श्रीकालहस्तीश्वर महादेव। वहां श्रीकालहस्तीश्वर महादेव की जो मंदिर है वहां कोई शिवलिंग नहीं है, वो मंदिर वायुलिंग है, वायुलिंग है। मंदिर भव्य है, बहुत विशाल मंदिर है। साउथ के मंदिर तो आप लोग जानते ही हो, देखा ही है, हर मंदिर बड़े बड़े विशाल होते हैं और मंदिर से भी गोपुर और भयंकर होते हैं। लेकिन वो विशाल मंदिर के अंदर जो गर्भगृह जहां शिव विग्रह रखा जाता है वहां कोई शिवलिंग नहीं, वहां हवा ही वहां शिवलिंग है, उसको वायुलिंग कहते हैं। अंदर एक बत्ती ज्योत जला रखी है, वो ज्योत हवा से जो हिलती है ना, वही हिलना, बत्ती का हिलना ही हवा है, वहां वायु है, हमेशा जलती रहती है, तो वायुलिंग के रूप में। तो पुराण में बताया, शिव महिमनि स्तोत्र में बताया, तुम पवन असि, ये हवा ही शिव है। तो महिला शिवलिंग स्पर्श न करे तो अब ये वायुलिंग का स्पर्श किए बिना कैसे बचोगे तुम लोग, बोलो है? अब आकाश लिंग है, अब आकाश का स्पर्श किए बिना तुम्हारा अस्तित्व कहां रहेगा? देखो, शरीर से स्पर्श हो न हो ये बात महत्व की चीज नहीं है, तुम्हारे भावना से स्पर्श है कि नहीं। कीटत्व का उदाहरण आया श्रीकालहस्तीश्वर के, मुझे ख्याल आ गया, वहां उसके इतिहास है। एक मकड़ी, मकड़ी होता है ना, जाला बनाकर रहता है, गुजराती में क्या करोड़ियों बोलते हैं, करोड़पति हो कि करोड़ियों पता नहीं, क्योंकि करोड़पति के भवन में भी रहता है ना वो, अरबियों कह दिया तो भी चलेगा क्योंकि अरबपति के यहां भी रहता है वो। तो उसके इतिहास है, कहते हैं एक मकड़ी भगवान शिव को दिन में, कहते पहले मंदिर नहीं था, कहते जंगल था, तो दिन के समय में वो मकड़ी सुबह सुबह आए और पूरा ऊपर शिवलिंग के ऊपर जाला बनावे। तो किसी ने पूछा कि क्या करता है, बोले भगवान दिन भर धूप में पड़े रहते हैं, कोई छतरी लगाने वाला नहीं आता है, हमको 2-10 मिनट धूप में खड़े होना पड़ता है तो कितना कष्ट होता है बेचारे उनको, कोई छतरी नहीं, कोई छाया नहीं, इसलिए भगवान को छाया बनाने के लिए छतरी लगा रहा हूं। इसलिए उसका नाम श्रीकालहस्ती। एक हाथी फिर न